वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

0: दाता करता है आप तू तुसे देवे कृपा साव तू जणो सब.
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: 1550 KRPI Radio te chal raha hai live from Guru Nanak Sikh Gurdwara Sahib.